0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबॉक फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार. अब हर दिन बजेंगे मन में ढोल. अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे. उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में. सिर्फ पुणेरी आवाज में 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये संदर्भ या विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहोत आणि जसं की मागच्या शो मध्ये खूप साऱ्या रचना आलेल्या होत्या आणि त्यातल्या ज्या वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतील त्या रचना आपण मागच्या शो मध्ये घेतल्या आणि उर्वरित ज्या रचना आहेत त्या आपण आजच्या शो मध्ये घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर संदर्भ जो कधी असतो जो कधी नसतो, तर त्या संदर्भाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, चारोळीकडं। संदर्भाकडे लक्ष या शीर्षकाखाली सौ सुलभा गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले। सौ सुलभा गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून। संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविना शब्द तोडके कृती करता असावे दक्ष। संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविन शब्द तोडके कृती करता असावे दक्ष, कृती करता असावे दक्ष। तर संदर्भ ज्याने अर्थ बदलतो असं सांगताना मॅडमनी त्याकडे महत्वाचं लक्ष असलं पाहिजे असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं आहे। आणि खूपदा आपण पाहतो की आपण जो बोलतो जी गोष्ट बोलतो त्याला संदर्भ असला पाहिजे, किंवा आपण एखादी गोष्ट बोलत असताना त्याच्या परिणामाची जाणीव ही आपल्याला असली पाहिजे। खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिले। सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून की शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा, शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा, खुलता खुलत जाई संदर्भ ही जगण्याचा, खुलता खुलत जाई संदर्भ ही जगण्याचा, संदर्भ ही जगण्याचा। तर शब्दातून उमटणारा आनंदाचा स्वर आणि जगण्याचा संदर्भ हा मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता की शब्दात आनंदाचा स्वर जेव्हा उमटतो तेव्हा जगण्याचा संदर्भ हा खुलत जातो। आणि शब्द हे किती महत्वाचे असतात, शब्द जर आनंददायी असतील तर जगण्याचा संदर्भ कशा प्रकारे खुलतो याबद्दल चारच ओळीमध्ये मॅडमनी अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले। विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून नात्यांमध्ये मेळ या शीर्षकाखाली। मॅडमनी लिहिले की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संभाषणाने खुलल्यावर मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होतोय की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ। बऱ्याच वेळा जोपर्यंत आपण समोरच्याला समजून घेत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा संदर्भ आपल्याला समजत नाही। आणि जेव्हा बोलणं होतं, संवाद होतो, जसं की मॅडमने लिहिलंय की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ, तर संभाषण खुलल्यानंतर मात्र नात्यामध्ये मेळ होतो असं सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये एच बी तांबोळी सरांनी कवटे महांकाळ येथून लिहिले। एच बी तांबोळी सर लिहित आहेत कवटे महांकाळ येथून की जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी। वाह, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी। स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी। वाह, तर सगळी स्वप्न डोळ्यात साठवून आठवणींच्या प्रेमामध्ये मी जगत आहे, तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सर लिहितायत की तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत, तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत। कळत नाही मला आजही तुला काहीच कसं आठवत नाही, तुला काहीच कसं आठवत नाही। आणि खरंय की प्रीतच अशी होती की जी लोकांसाठी सुद्धा एक अप्रूप असायचं की हे इतकं सुंदर कसं जगू शकतात, यांची प्रीत इतकी सुंदर कशी असू शकते। त्या प्रीतीचे संदर्भ लोक विसरलेले नाही, पण तुला कसं काही आठवत नाही। आणि काळ जातो, वेळ जाते आणि परिस्थिती बदलते, त्यासोबतच आठवणी ज्या आहेत त्या फक्त राहतात आणि वास्तविक परिस्थिती ही बदलते। या अनुषंगानं सरांनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले लिहितायत राजधानी रायगड येथून की भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, नमितो पंढरीच्या देवा। वाह, तर भक्तीचा संदर्भ घेत वारकऱ्यांची सेवा करण्याचा सुंदर अप्रतिम संदेश या भक्तिमय अशा चारोळीमधून होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहितायत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला। तर तुझी मोहक नजर जेव्हा मला प्रेमाने पाहते, त्या प्रेमळ नजरेमध्ये संदर्भ शोधता येईल का। खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता मेहता मॅडम यांनी मधुमक्षिका या नावाने पुणे येथून लिहिलंय। संगीता मेहता मॅडम लिहितायत मधुमक्षिका नावाने पुणे येथून की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते। वाह, संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते, शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदनते, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदनते। अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो आणि ओळख ही कधी नकळत थांबते। बऱ्याच वेळा असं होतं की संदर्भाशिवाय बऱ्याच गोष्टींचे अर्थ हे हरवून जातात आणि ओळख जी हवी हवीशी ओळख असते, ओळख जी अगदी दृढ अशी ओळख असते, ती नकळतपणे थांबून जाते। खूप गहिरा असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी MMG विद्या मंदिर दिवापूर्व या ठिकाणाहून मोहिने तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिले। कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की संदर्भ लागत नाही कशाचाच कशाची, संदर्भ लागत नाही कशाचाच कशाशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी। आणि खरंय की चारच ओळीमध्ये माणसांचं खरं रूप, माणसांचे खरे रंग मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत। की कुठलाच कशाचा कशाशी संदर्भ नसताना स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं ही सरड्यासारखे रंग बदलतात. एक माणूस जो जीवलग असतो, एक माणूस जो अतिप्रिय असतो, त्या माणसाकडून अपेक्षा पूर्ती झाली नाही, त्या माणसाकडून स्वार्थ साधला गेला नाही, त्या माणसाकडून आपल्या मनासारखं घडलं नाही की ते रंग बदलून टाकतात अगदी सरड्यासारखा, नाही का. तर माणसाच्या रूपांबद्दल खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून. आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवनाचा लागेना, आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवनाचा लागेना, उत्तर शोधून थकले पण प्रश्न काही समजेना, उत्तर शोधून थकले पण प्रश्न काही समजेना. क्या बात आहे. आणि खरंय की आपण जगतो, जीवनाच्या या प्रवासात अनेक प्रश्न येतात, अनेक माणसं येतात, आणि बऱ्याच वेळा आपली कोणतीही चूक नसताना आपल्याला दोषी ठरवलं जातं. ज्या परिस्थितीशी ज्या घटनेशी काहीही संबंध नसतो, आपण नेमकं कुठं चुकलो याचं उत्तर शोधून शोधून आपण थकतो, पण प्रश्न नेमका कोणता होता हेच कळत नाही. प्रश्न नेमका कोणता होता हे त्यासाठी कळत नाही की तो प्रश्न निरर्थक असतो, त्या प्रश्नाला कोणता संदर्भ नसतो, आणि तो प्रश्न हा जरी सुटलेला असला तरी नवीन प्रश्न बदलून समोर टाकलेला असतो, आणि त्या बदलणाऱ्या प्रश्नांनी नेमका प्रॉब्लेमच कळत नाही. त्या वेळोवेळी बदलणाऱ्या प्रश्नांनी उत्तर जे आहे ते उत्तर काही सापडत नाही. त्यामुळं जीवनाचा संदर्भ जो आहे तो लागत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने लिहिलंय. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सर लिहित आहेत दे धक्का मारा या नावाने. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. खेळ खंडोबा पावसाचा या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा. लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा, जोवर न दाटती पुन्हा राणे वने, जोवर न दाटती पुन्हा राणे वने, तोवर असाच हा खेळ खंडोबा पावसाचा, तोवर असाच हा खेळ खंडोबा पावसाचा. तर पाऊस जेव्हा लांबतो, रान वन जेव्हा भकास होतात, त्यावेळी जोपर्यंत आकाशामध्ये मेघ नभामध्ये मेघ दाटत नाही तोपर्यंत माणसाला त्याचा भरवसा येत नाही, आणि पाऊस हा नेहमी खेळखंडोबा करतो. या अनुषंगाने सरांची ही चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिले. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून. आयुष्यातील घटनांचे संदर्भ जाणते फक्त नियती. क्या बात आहे. आयुष्यातील घटनांचे संदर्भ जाणते फक्त नियती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, आयुष्य निघून जाते किती. आणि खरंय ना की किती सुंदर अशा ओळी आहेत की आयुष्यातील कुठलीच घटना ही आपल्या हातामध्ये नसते, आयुष्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ हे फक्त नियती जाणते, नियती फासे फेकते आणि आपण त्याप्रमाणे वागत राहतो. परंतु ही असं का घडलं, ही परिस्थिती अशी का आली, ही दुःख का आली, ही संकट का आली, या सर्व गोष्टीचं या सर्व संदर्भांचं स्पष्टीकरण शोधण्यामध्ये आयुष्य निघून जातं. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आयुष्य हे आनंदात जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, कारण एक प्रश्न सुटला तरी दुसरा प्रश्न जो आहे तो कायम तयार असतो. प्रश्न हे येत राहणार, संकट ही येत राहणार, दुःख हे येत राहणार, आणि त्यावर मात करत करत आपल्याला जीवनाचा सुंदर सकारात्मक आणि आनंदी प्रवास करायचा असतो, जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे, आनंदी रहा आनंद लुटा। श्रोते हो तुम्ही।

0: ये तो सूक्ष्म इंद्रियां, इसको हम कहते हैं सटल ऑर्गन्स, मन बुद्धि संस्कार। लेकिन फिजिकल सेंस ऑर्गन्स, ये पांचों कर्म इंद्रियां, ये भी आज हमारे कंट्रोल में नहीं है। तो आत्मा आउट ऑफ कंट्रोल ओवर इट्स ओन ऑर्गन्स ट्राइंग टू कंट्रोल एवरीबडी एल्स। इट्स लाइक ड्राइविंग ऑन द रोड, अपनी गाड़ी आउट ऑफ कंट्रोल, लेकिन चाहते हैं कि बाकी सब की गाड़ी मेरे हिसाब से चले। रिजल्ट क्या होगा? एक्सीडेंट के अलावा और तो कुछ हो ही नहीं सकता ना। एंड मोस्ट इम्पोर्टेंट है, बाकी सब गाड़ियों में भी जो बैठे हैं ना, उनकी भी अपनी गाड़ी पे कंट्रोल नहीं है, उनकी भी अपनी गाड़ी पे कंट्रोल नहीं है। वो भी ये चाहते हैं कि हमारी गाड़ी उनके हिसाब से चले। जस्ट विजुअलाइज दिस सीन ऑन द रोड, जस्ट ओनली सी कि पांच गाड़ियां एक सड़क पर हैं, पांचों के ड्राइवर्स का अपनी अपनी गाड़ी पर कंट्रोल खत्म हो चुका है। एंड पांचों चाहते हैं कि जो बाकी चार है गाड़ियां, वो उनके कंट्रोल से चले।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। अच्छा शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भावना पंधरे मैडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। भावना पंधरे मैडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की संदर्भ तुझा आयुष्यात नकळत गुंफत गेला। संदर्भ तुझा आयुष्यात नकळत गुंफत गेला, शब्द बदलले आठवणीत काळ पुढे सरकत गेला। शब्द बदलले आठवणीत काळ पुढे सरकत गेला। वाह, तर तुझा संदर्भ हा आयुष्यात नकळतपणे गुंफत गेला आणि शब्द जे होते ते आठवणीमध्ये बदलले, कारण काळ पुढे सरकत गेला। तर जुन्या आठवणींचा सुंदर असा संदर्भ मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी स्वीडन येथून लिहिलंय। सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम स्वीडन येथून लिहित आहेत की संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, मनातील भावनांचा गोंधळ जोडतो। संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, मनातील भावनांचा गोंधळ जोडतो। संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे, संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे, संदर्भाविना शब्दांना अर्थ कुठे उरतो, संदर्भाविना शब्दांना अर्थ कुठे उरतो, अर्थ कुठे उरतो। आणि खूप गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होते। शब्द न शब्द अगदी बोलका होता की संदर्भाविना शब्द अर्थ मुके झाले, मनातील भावनांचा गोंधळ जुळतो। आणि संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे जेव्हा असतात आणि संदर्भाविना शब्दांना अर्थ नसतो, तर संदर्भाविना शब्दांना अर्थच नसतो। या अनुषंगाची मॅडमची ही खूप अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिले। सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिले दुःख या शीर्षकाखाली की साठविलेले दुःख मनातील हसरा मुखवटा चेहऱ्यावर, साठविलेले दुःख मनातील हसरा मुखवटा चेहऱ्यावर, कसे सांगू कोणास ठाऊ, कसे सांगू कोणास ठाऊ, येईल सोबत मरणशय्येवर, येईल सोबत मरणशय्येवर। तर मनातलं दुःख आणि चेहरा हसरा कोणाला सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, आणि कदाचित हे मरणशय्येपर्यंत येईल। खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय। सौ हेमलता निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून, तो संदर्भ मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून, तो संदर्भ मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून, विकण्या आणलेले दूध दिले तसेच ठेवून, विकण्या आणलेले दूध दिले तसेच ठेवून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, कृष्ण प्रेमात रंगून। वाह, तर मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून। तर राधा कृष्णाच्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिले। पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, थोडासा न्याय मिळू दे। वा, तर देवाकडं विनवणी करणारी ही सुंदर अशी चारोळी होती की जे प्रामाणिक कष्ट केलं जातंय त्या कष्टाला न्याय मिळू दे। कोणतीच गोष्ट ही म्हणजे काम न करता किंवा कष्ट न करता मागण्यात आलेली नाही। जे कष्ट मी करते त्या कष्टाला न्याय मिळू दे, प्रामाणिक कष्टाला न्याय मिळू दे। आणि हे कळण्यासाठी देवा तुझा असण्याचा संदर्भ जो आहे तो आहेस हा संदर्भ थोडा कळू दे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहे जेन सृजन या नावाने गोवा येथून। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय की कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग साप नाही सापडत, कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग नाही सापडत अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, घ्यावा लागतो संदर्भ जीवनात। आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहित आहे की जीवनामध्ये मार्ग सापडत नसताना अनुभवी लोकांचा जर संदर्भ घेतला, जसं की मॅडमनी या चारोळीमध्ये म्हटलंय, तर आपला प्रॉब्लेम, आपली संकट, आपला जीवनाचा मार्ग हा सोपा साधा आणि सरळ होऊन जातो ज्यावेळी आपण अनुभवी लोकांचा संदर्भ घेतो। त्यामुळे अनुभवी लोकांचा संदर्भ हा खूप महत्त्वाचा असतो हे आपल्याला या चारोळीतील शब्दांकनावरून दिसून येईल। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले। सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून की ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ। ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ। ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ। वाह, तर विदर्भाबद्दल, तिथल्या ऑरेंज सिटीबद्दल आणि संत्री आणि नागपूरचा संदर्भ याबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे। आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया ज्यामध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहित आहेत। अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत आपले नाते या शीर्षकाच्या अनुषंगानं की सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते, सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, हृदयात खोलना माझे खाते। सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, भावार्थ कवितेतील कळतो वाचता कवितेचा संदर्भ, भावार्थ कवितेतील कळतो वाचता कवितेचा संदर्भ, वाचता कवितेचा संदर्भ। वाह, तर शब्दात भाव आणि अर्थ दडलेला असतो, भावार्थ हा कवितेतला कळतो जेव्हा आपण कवितेचा संदर्भ वाचतो। तर कवितेमध्ये सुद्धा संदर्भाचं महत्व मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या ठिकाणी शब्दबद्ध केलेलं आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले। दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे। वा, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे, जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे, जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे, अनुभवांचा गर्भ आहे। आणि खरंय की जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे. आपण जीवन कसं जगलो हे आपल्या जगण्याच्या संदर्भावरून ठरवलं जातं. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून की संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत. संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत. कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत. कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत. आणि खरंय की अतिशय मार्मिक आणि कमी शब्दामध्ये संदर्भाबद्दल मॅडमनी स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि जसे ती मॅडमनी म्हटलेलं आहे ही गोष्ट खरं तर प्रत्येकासाठीच अशक्य असते. संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही पूर्णपणे कल्पनातीतच गोष्ट असते. कारण प्रसंग एकच असतो, व्यक्ती एकच असते, परंतु त्या व्यक्तीचे त्या प्रत्येक प्रसंगानुरूप संदर्भ बदलत असतात. वेळ काळ ठिकाण याप्रमाणे आणि माणसं सुद्धा. जर माणसं आपली असली तर त्याच प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीला कोडकौतुक वाटतं. माणसं परकी असतील तर त्या व्यक्तीला तिरस्कार वाटतो. प्रसंग तोच असतो, गोष्ट तीच असते. उदाहरण जर द्यायचं झालं तर आनंदाचा एखादा क्षण जर स्वतःसाठी असेल तर तो क्षण मोठा असतो. आनंदाचा एखादा क्षण इतरांसाठी असतो तर त्या क्षणाला छोटं केलं जातं. जेव्हा आपण इतरांना काही बोलतो तेव्हा समोरच्यानं ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, आपल्या सुखदुःखामध्ये समाविष्ट झालं पाहिजे आणि आपला आनंद साजरा केला पाहिजे असं वाटतं. समोरचा जेव्हा तशाच प्रकारचा एखादा प्रसंग बोलतो तेव्हा त्याला नकारात्मकतेनं बोललं जातं, नकारात्मक घेतलं जातं, त्या क्षणांना छोटं केलं जातं, त्या क्षणांवर विरजण पाडलं जातं. माणसागणी प्रसंगागणी प्रत्येक गोष्टीचे संदर्भ बदलणारा हा माणूस प्राणी. खूप अप्रतिम सुंदर गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय. रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग. तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग. दुसऱ्यांच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग. दुसऱ्याच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग. ही सरांची अप्रतिम सुंदर भाव मांडणारी चारोळी होती श्रोते हो. की तुझ्या वागण्याचा संदर्भ मला कळतो, इतरांचा कळत नाही. आणि याबरोबरच पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिले. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ. जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ. जगण्याचा मार्ग इतिहासातील संदर्भ, जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ. जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ, नको कोणते संदर्भ. वा, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते की चुका या चुकाच असतात जरी कितीही संदर्भ दिले तरी. आणि जोपर्यंत आपल्याला स्वतःची चूक कळत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आपण तोपर्यंत नाती दुरुस्त करू शकत नाही. मी आणि माझं खरं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण मी समोर आणतो त्यावेळी नातीही दुरावतात. आणि जीवनाचं पान लिहिताना कोणतंच संदर्भ नसावा. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो. वा, दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम पुणे येथून लिहित आहेत की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो. मत दाखला आधार स्पष्ट करतो. मत दाखला आधार स्पष्ट करतो, ग्रंथ पुस्तकातूनही माहिती पुरवतो, ग्रंथ पुस्तकातूनही माहिती पुरवतो। तर संदर्भ ज्यामध्ये ज्ञानकोश वसतो असं खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूया। पुढच्या एका चारोळीमध्ये फुलेप्रेमी संविधान दूत या नावाने सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले। सौ दुर्गा देशमाने मॅडम राऊत मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून। संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता, संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता, शब्दा विना शब्दांना अर्थ आणला होता। क्या बात आहे, संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता आणि शब्दा विना शब्दांना अर्थ आणला होता। मूक संदर्भाबद्दल आणि शब्दा विना शब्दांना जो अर्थ आलेला होता त्याबद्दल खूप मोजक्या शब्दामध्ये अबोल भावनांचा अर्थ आणि त्याचा संदर्भ मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून। संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य। वा, संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य, शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य। वा, शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य। वाचन लेखनाला संदर्भ असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार। वाचन लेखनाला संदर्भाचा असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार, कशी येईल धार। आणि अगदी खराय श्रोते हो की संदर्भाशिवाय लेखनाला धार नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने सरांनी शब्दबद्ध केलेले होते। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळी यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की।
2: वेलकम बैक श्रोतेहो। आपण संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने खूप अप्रतिम सुंदर अशा रचना चारोळी ज्या आहेत त्या आपण ऐकल्या श्रोतेहो। आणि श्रोतेहो, शोची वेळ संपत आहे, त्यामुळे मला आपल्याला आजच्या शोपुरती रजा घ्यावी लागणार आहे। आणि आपण पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता पुन्हा नवीन मान्यवरांसोबत भेटणार आहोत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार रसिक श्रोता, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपले मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, खरं तर आज आषाढी एकादशी, रामकृष्ण हरी। आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला जात असतो, पण दुर्दैवाने आज करोना साथीमुळे आजची ही वारी या वर्षी आपल्याला पाहता आली, अनुभवता आली नाही। खरोखर पंढरीचा विठ्ठल देखील आज आपल्या भक्तांना पाहायला आतुर झाला असेल। पण मित्रांनो, ही वारी, ते वारकरी यांच्या मनात पांडुरंग कायम बसलेला आहे, त्यामुळे थेट पंढरपूरला जरी जाता आले नसेल तरी या वारकऱ्यांनी आपल्या घरीच विठ्ठलाला आणलेलं दिसतं। मित्रांनो, आज आपण या आषाढी एकादशीच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर संतपट, ज्यामध्ये विविध संतांवर आधारित सिनेमे निघाले, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे आपल्याकडे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची खूप जुनी अशी परंपरा आहे, अतिशय संपन्न अशी ही परंपरा आहे। अनेक संतांनी या धर्माची ध्वजा, त्याची पताका दिमाखाने कायम फडकत ठेवली। या संतांच्या शिकवणीचा, त्यांच्या आचरणाचा आणि समतेचा संदेश, याचा मोठा प्रभाव इथल्या जनमानसावर खोलून रुजलेला दिसतो। हजारो वर्षापासून चालू असलेली वारीची प्रथम परंपरा नुसती टिकलीच नाही, तर दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसते आहे। पंढरीची वारी, विठ्ठलाच्या भेटीला जाणारा लाखो वैष्णवांचा सोहळा, माणसातील परमेश्वर व त्यालाच नतमस्तक होणारा इथला वारकरी समाज, हे सारं सारं इथल्या मातीचं खरं वैभव आहे। नव्हे, हाच खरा समृद्ध सांस्कृतिक असा वारसा आहे, ठेवा आहे। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामळा आणि अन्य संतांनी भक्तीचा मार्ग दाखवत समाज प्रबोधन केलं। या महात्म्यांचा प्रभाव इथल्या सांस्कृतिक माध्यमांवर फार पूर्वीपासून पडत आलेला आहे। चित्रपट या प्रभावी दृकश्राव्य माध्यमातून देखील या संतांवर अनेक चित्रपट आले। आजही थेट संतपट येत जरी नसले तरी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार, त्यांची वचने आणि त्यांचे काव्य याचे दर्शन आपल्याला ठाई ठाई घडते। पण एक जमाना होता अशा चित्रपटांचा। या कलाकृती पौराणिक चित्रपटापासून अगदी भिन्न अशा होत्या। यात मोठे राजवाडे, महाल, त्यांचा डामडौल, डोळे दिपून टाकणारे नेत्रदीपक सेट्स, चमत्कार याचा संपूर्णपणे अभाव असायचा। चित्रपटातील साधेपणातून समतेचा आशय समाजापर्यंत पोहोचवला जायचा। आपला देश हा सणवारांचा, व्रतवैकल्याचा आणि यात्रा उत्सवांचा असल्याने अशा संस्कारक्षम सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कलाकृतीला या काळात चांगले यश मिळत असे। सध्या महाराष्ट्रातील आषाढी एकादशीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वातावरणात, करोनाच्या वातावरणात, की ज्यामुळे आज असंख्य लाखो भक्तगण पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांना आज वारंवार आठवण होत असते आपल्या पंढरी रायाची। मित्रांनो, आज अशाच काही चित्रपटांचा आपण आढावा घेऊयात। तत्पूर्वी आपण ऐकूयात एक भक्तिगीत।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, संतपट म्हटलं की पहिल्यांदा नजरेपुढे येतो तो प्रभातचा संत तुकाराम। 7 नोव्हेंबर 1976 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात मानाचे स्थान पटकावले आहे। व्हेनिस येथे 1937 साली झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात संत तुकारामला जगातील सर्वोत्कृष्ट 3 चित्रपटांमध्ये निवड करून गौरवण्यात आले होते। विष्णुपंत पागणीस यांनी यातील संत तुकाराम महाराजांची भूमिका केली होती। दामले आणि फत्तेलाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते। संत तुकारामची विठ्ठल भक्ती, त्यातून समाजाकडून त्यांना झालेला विरोध, त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवणे, त्यांचे वैकुंठ गमन, शिवाजी महाराजांसोबत झालेली त्यांची भेट, वरून भांडखोर पण मनाने प्रेमळ असलेली त्यांची पत्नी आवली, हे सर्व इतक्या साध्या आणि समर्पक रीतीने पडद्यावर चितारले होते की आजही हा चित्रपट अभ्यासकांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे। यातील पागणीस यांच्या भूमिकेचे गारूड अनेक दशक प्रेक्षकांच्या मनातून दूर झालेले होते, इतके की बऱ्याच ठिकाणी संत तुकाराम म्हणून विष्णुपंत पागणीस यांचे छायाचित्र लावले जाऊ लागले। लंडनला जे म्युझियम आहे तिथे संत तुकाराम यांच्या ऐवजी विष्णुपंत पागणीस यांचेच तुकाराम

प्रभातने 1948 साली हिंदीत डब करून पडद्यावर आणला, पण दुर्दैवाने त्यावेळी विष्णुपंत पागणीस हयात नव्हते. 1943 सालीच त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे या हिंदी चित्रपटातील गाणी त्यांच्या स्वरात डब करता आली नाहीत, ती केली गेली संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या स्वरात. याच भाटकर बुवांनी आणखी एका तुकारामावरील चित्रपटाला संगीत दिले होते 1964 साली. हा चित्रपट होता राजा नेने यांनी तयार केलेला तुका झालासे कळस. यात कुमार दिघे आणि सुलोचना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कथा, पटकथा, संवाद आणि गाणी गदी माडगुळकर यांची होती. यात मूळ तुकोबांच्या बऱ्याच अभंगांना स्थान दिले होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सावळे सुंदर रूप मनोहर, आम्ही जातो आमच्या गावा, या अभंगांनी चित्रपट रसपूर्ण बनला होता. यात 17 गाणी होती. यातील अखेरचा वैकुंठ गमनाचा प्रसंग सप्तरंगात चित्रित केला होता. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 1965 साली या सिनेमाला मिळाला होता. मित्रांनो, 1974 साली मराठीत महाभक्त तुकाराम नावाचा एक सिनेमा आला होता, पण हा सिनेमा मराठीत डब होऊन आला होता. मूळ तमिळमध्ये बनलेल्या या चित्रपटात ए नागेश्वर राव यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती, तर आवलीच्या भूमिकेत अंजली देवी होत्या. अंजली देवीचे पती आणि संगीतकार आदि नारायणराव यांची ही निर्मिती होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मधुसूदन राव. यात नंतरच्या काळात अफाट यश मिळवलेल्या श्रीदेवीने तुकारामाच्या मुलीची बालभूमिका केली होती. 2002 साली जगद्गुरु संत तुकाराम नावाचा एक चित्रपट आला होता, ज्यात श्याम पांडे यांनी प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन केले होते. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 8 जून 2012 रोजी प्रदर्शित झालेला तुकाराम हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला होता. यात जितेंद्र जोशी या कलाकाराने संत तुकारामांची भूमिका केली होती. नव्या तंत्रातील हा तुकाराम रसिक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. यातील काही पारंपरिक रचनांसोबत काही गाणी आजचे आघाडीचे कवी गीतकार दासू वैद्य यांनी लिहिली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार लाभला होता. मराठीशिवाय कन्नड भाषेत देखील तुकाराम महाराजांवर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. तेलुगूमध्ये दूरचित्रवाणीवर संत तुकारामांवर एक मालिका आली होती. मूकपट तसेच बोलपटाच्या सुरुवातीला काही हिंदी चित्रपट देखील संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर बनले होते. मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या नंतर आपण आणखी काही संतांच्या जीवनावरील चित्रपटांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया हे भक्तिगीत.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी. मी धनंजय कुलकर्णी. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, आज आपण चर्चा करत आहोत संतांवर बनवलेल्या चित्रपटांबद्दल. संत तुकाराम महाराज यांच्यावरील चित्रपटांचा आढावा घेतल्यानंतर दुसरं नाव डोळ्यापुढे येतं, ते संत ज्ञानेश्वरांचं. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड हा तुकाराम महाराजांच्या आधीचा, म्हणजे 12व्या शतकातला. प्रभात चित्रपट संस्थेने 1940 साली संत ज्ञानेश्वर हा चित्रपट निर्माण केला होता. दामले फत्तेलाल यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शाहू मोडक या गुणी कलावंताने यात प्रमुख भूमिका केली होती. यात ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून मिळणारी अमानुष वागणूक, ज्ञानार्जनासाठी करावा लागणारा त्यांना संघर्ष आणि ज्ञानेश्वरीची रचना करण्याचा त्यांचा कालखंड अतिशय कलात्मक रीतीने दाखवण्यात आला होता. प्रभातच्या चित्रपटाची निर्मिती इतकी अचूक आणि समर्पक असायची की त्यात किंचितही त्रुटी असता कामा नये अशी त्यांची धारणा असायची. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रभातची मंडळी यांनी पैठण आणि नेवासा इथे स्वतः जाऊन तिथल्या स्थळांचे आरेखन केले व तसे सेट्स प्रभात स्टुडिओमध्ये उभारले. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला मानव धर्म, रूढ धार्मिक जो आहे तो दांभिक धर्माखाली दबून गेला आहे, ही कृष्णाने दिलेली शिकवण ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने समाजाला कळेल अशी लिहिली आणि त्याचीच ज्ञानेश्वरी झाली. सोप्या प्राकृत भाषेत करण्याचा माऊलींचा ध्यास फार फार सुंदर रीतीने या चित्रपटात दाखवला गेला होता. 18 मे 1940 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला पुण्यात. तर या सिनेमाची रिळ, टाळ, मृदुंग यांच्या गजरात प्रभात थिएटरवर आणण्यात आली. माऊलीच्या जय जयकाराने अवघा परिसर भक्तिमय झाला होता. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. मित्रांनो, मुंबई दूरदर्शनवर मराठी चित्रपटांच्या प्रक्षेपणाचा शुभारंभ 7 ऑक्टोबर 1972 रोजी झाला आणि त्यात दाखवलेला पहिला चित्रपट हा प्रभातचा संत ज्ञानेश्वर हाच होता. या चित्रपटानंतर 1964 साली हिंदीत संत ज्ञानेश्वर हा चित्रपट बनला होता. यातील ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो या गीताने मोठी लोकप्रियता मिळवली होती. यात सुधीर कुमारने ज्ञानेश्वर साकारला होता. मणिभाई व्यास यांचं या चित्रपटाला दिग्दर्शन होतं. तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अतिशय सुमधुर असं संगीत या चित्रपटाला दिलं होतं. 1982 साली महेश कोठारे यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली. हा चित्रपट एस व्ही अय्यर यांनी निर्माण केला होता. या चित्रपटाला संगीतकार एस एन त्रिपाठी यांचं होतं. खरं तर हा चित्रपट डब होऊन मराठीत आला होता. महेश कोठारे यांनी ज्ञानेश्वरांची बालभूमिका 1964 सालच्या संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटात केली होती. मित्रांनो, या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुकर पाठक यांचे होते. तर संगीत सी रामचंद्र यांचे होते. यात पद्माकर गोवईकर यांनी ज्ञानेश्वर साकारला होता. यातील गाणी खूपच गोड होती. गदिमा यांनी तर कमालच केली. ज्ञानेश्वरांच्या लेखन शैलीला जुळणारे एक गीत यात गदिमांनी लिहिले होते. गीताचे बोल होते, नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशू, मनाची अंधाराचा होतसे विनाशू. हे गीत आशा भोसले यांनी गायले होते. या चित्रपटातील आशानेच गायलेले मुंगी उडाली आकाशी, रूप पाहता लोचेनी, सुख झाले हो साजनी, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे अभंग देखील या चित्रपटात होते. या चित्रपटाला अफाट यश मिळालं होतं. 1964 साली आलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्ती ज्ञानदेव या दोन्ही चित्रपटांमध्ये सुलोचना यांनी सारखीच, म्हणजे ज्ञानोबांच्या आईची भूमिका केली होती. मित्रांनो, आपण आता याच चित्रपटातील नवल वर्तले गे माये हे गीत ऐकूयात.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर बात पुराणी बडी सुहानी। मित्रांनो आज आषाढी एकादशी या निमित्ताने भारतातील विविध भाषांमध्ये आणि विशेषतः मराठीमध्ये जे संत होऊन गेले त्यांच्यावर ज्या चित्रकृती बनल्या त्याच्याविषयी आपण बोलत आहोत। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर आपसुकच नाव येतं संत नामदेवांचं। संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत होते संत नामदेव। त्यांचे आपल्या प्रांता इतकेच बहुमोल कार्य पंजाबात देखील होते। प्रभात चित्रपट संस्थेने 1949 साली संत जनाबाई हा चित्रपट बनवला होता। यात संत नामदेवांची भूमिका अभिनेता विवेक याने जनाबाईच्या भूमिकेत हंसा वाडकर होत्या। गदी माडगूळकर सुधीर फडके या जोडीने या चित्रपटाचे गीत संगीत हा विभाग सांभाळला होता। प्रभात समयो पातला ही भूपाळी या चित्रपटात होती। 1995 साली यशवंत पेठकर यांनी संत नामदेव हा रंगीत चित्रपट निर्माण केला। यात पद्माकर गोवईकर नामदेव बनले होते। नामदेव आणि ज्ञानेश्वर समकालीन असल्याने या चित्रपटात ज्ञानोबांचा देखील समावेश करण्यात आला होता। सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या 1951 सालच्या विठ्ठल रखुमाई या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील यशवंत पेठकर यांनीच केले होते। यात संतांची भाऊगर्दी होती। यात तुकारामांची भूमिका चक्क बालगंधर्व यांनी केली होती। ही त्यांची अखेरची रुपेरी भूमिका ठरली। या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी श्रीधर फडके यांचा जन्म झाला होता। याच चित्रपटात पाळण्यात जे बाळ दाखवण्यात आले आहे ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके होते। दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकूरवाळा हा चित्रपट 1962 साली पडद्यावर आला। यात अरुण सरनाईक यांनी नामदेवाची भूमिका केली होती। यातील जनाबाईची भूमिका सुलोचना यांनी केली होती। कोल्हापूर जवळच्या कन्हेरी गावात या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना सारे गाव सुलोचनाबाईंच्या पाया पडत होत। मित्रांनो हा महिमा होता कलाकारांचा आणि चित्रपटांचा। संत एकनाथ महाराज यांच्या अस्पृश्यता विरोधी लढा आणि समाजातील दांभिकतेवर त्यांनी रचलेल्या भारुडामुळे आजही जनमानसात लोकप्रिय आहेत। 1935 साली प्रभात चित्रपट कंपनीने धर्मात्मा हा चित्रपट संत एकनाथांच्या जीवनावरील बनवला होता। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत म्हणजे संत एकनाथांच्या भूमिकेत बालगंधर्व होते। हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता। आपल्या स्त्री पार्टने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर बालगंधर्व यांनी यात पहिल्यांदाच पुरुष पात्र रंगवले होते। बोलपटाच्या आगमनानंतर रंगभूमीला अत्यंत वाईट दिवस झाले होते। आर्थिक अडचणीमुळे गंधर्व नाटक कंपनी त्यात सुमारास बंद पडली होती। प्रभात आणि गंधर्व यांचे सलोख्याचे संबंध होते। यातूनच या चित्रपटाची निर्मिती झाली। या सिनेमाचे मूळ नाव महात्मा असे होते। महात्मा गांधींचे हरिजन उद्धाराचे काम त्यावेळी जोरात चालू होते। एकनाथांच्या कार्याला गांधींचा चेहरा लावून कुठेतरी गांधींचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे याची कुणकुण ब्रिटिशांच्या कानी गेली आणि त्यांनी सिनेमाचे नाव बदलायला लावले। आयुष्यभर रंगभूमीवर वावरल्यामुळे बालगंधर्व मात्र एकूणच सिनेमाच्या तंत्राबद्दल आणि पुरुष पार्ट बाबत काहीसे कम्फर्टेबल नव्हते। त्यामुळे चित्रपट विशेष जमला नाही असेच म्हणावं लागेल। पुढच्याच वर्षी संत एकनाथाच्या नंतर संत मीराबाई या चित्रपटात देखील बालगंधर्वांनी भूमिका केली होती, पण ही भूमिका देखील फसली असेच आपल्याला म्हणावं लागेल। 1941 साली प्रभात चित्रसंस्थेचाच संत सखू हा चित्रपट प्रदर्शित झाला। यात प्रमुख भूमिकेत हंसा वाडकर होते। सखूचा अतोनात छळ तिच्या सासूने केला। या सासूच्या भूमिकेमध्ये संत तुकाराम मधील गौरी म्हणजे जिनं तुकारामांच्या अवलीचा रोल केला होता ह्या गौरीने या चित्रपटात सखूच्या सासूची भूमिका केली होती। सखूची ही कहाणी महिला वर्गात अफाट लोकप्रिय असताना या सिनेमाचे उदंड स्वागत झाले. 1971 साली मुंबईच्या प्लाझा चित्रपटगृहात संत सखू पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे हंसा वाडकर खूप आजारी होते आणि त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया देखील करायची होती. आजार गंभीर असल्याने ऑपरेशन करणे गरजेचे होते, पण हंसाने मला एकदा संत सखू बघू द्या असा हट्टा धरला. पण तब्येत इतकी नाजूक होती की डॉक्टर कोणतीही जोखीम घ्यायला तयार नव्हते. ऑपरेशन झाले पण हंसाबाई त्यातून बऱ्या झाल्याच नाही आणि त्यांचा आवडता संत सखू पाहायची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. याच कथानकावर आचार्य अत्रे यांनी देखील याच वर्षी पायाची दासी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. यात सखूची भूमिका अलीकडच्या काळातील होती, म्हणजे थोडक्यात संतपटाचा त्यांनी सामाजिक पट केला होता. यात सखूच्या भूमिकेमध्ये वनमाला तर दुष्ट सासूच्या भूमिकेत दुर्गा खोटे होत्या. हा चित्रपट अफाट गाजला. यातील अंगणात फुललेल्या जाई जुई हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. याचं संगीत होतं संगीतकार अण्णासाहेब माईनकर यांनी. याच गीतातून प्रेरणा घेत सी रामचंद्र यांनी अलबेला चित्रपटातील धीरे से आजारे आखियन में या गीताची चाल बांधली होती. संत सखू हे हिट पात्र असल्याने हिंदी मराठी आणि दाक्षिणात्य भाषेत त्यावर अनेक चित्रपट आले. मित्रांनो, याशिवाय संत चोखामेळा, कान्हो पात्रा, संत गोरा कुंभार, संत रामदास यांच्यावरही अनेक चित्रपट आले. 1950 साली मंगल चित्र संस्थेकडनं जोहार मायबाप हा चित्रपट राम गबाले यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात पु ल देशपांडे यांनी संत चोखामेळ्याची भूमिका केली होती. पु ल साठकांमुळे आणि एकपात्री प्रयोगामुळे खूप लोकप्रिय झाले होते, त्यामुळे त्यांची लोकप्रियता कॅश करण्यासाठी रणजित भूतकर यांनी हाच चित्रपट ही वाट पंढरीची या नव्या नावाने प्रदर्शित केला आणि या सिनेमाने देखील तुफान धंदा केला. याच नावाने 1984 साली एका चित्रपटाची निर्मिती झाली होती, पण हा चित्रपट तसा दुर्दैवी ठरला. कारण या चित्रपटाच्या शूटिंगला येण्यासाठी 22 जून 1984 साली अभिनेते अरुण सरनाईक येत असताना त्यांना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि दुर्दैवाने त्याच अपघातात अरुण सरनाईक सारखा देखणा अभिनेता मृत्युमुखी पडला. पुढचे 4 वर्ष हा सिनेमा डब्यातच गेला होता, पण नंतर अरुण सरनाईक यांच्या जागी बाळधुरी सिनेमात आले आणि पंढरीची वारी या नावाने चित्रपट प्रदर्शित झाला. रमाकांत कवठेकर यांचं या चित्रपटात दिग्दर्शन होतं. धरीला पंढरीचा चोर हे सुंदर गाणे होते. रूढार्थाने हा संतपट नव्हता तर तो सामाजिक चित्रपट होता. वारकऱ्यांचे भावविश्व यात चितारले होते. मित्रांनो, 20व्या शतकातील संत साईबाबा, संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि संत गाडगे बाबा यांच्यावर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेक चित्रपट तयार झाले आणि त्यांच्या भक्तगणांनी ते आवडीने पाहिले. अलीकडे देऊळ बंद हा सिनेमा तर आजच्या युवा पिढीला देखील कनेक्ट करून गेला. 1977 साली राजदत्त यांनी देवकीनंदन गोपाला या चित्रपटातून गाडगे महाराजांचा जीवनालेख उघडून दाखवला. यात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे मन्नाडे यांच्या स्वरात, तर विठ्ठलाच्या पायी थरारली वीट पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात हे दोन दिग्गज या चित्रपटात गायले होते. संगीतकार राम कदम यांचं संगीत या चित्रपटाला होतं. अलीकडच्या काळात पंढरपूर आणि वारी यावर थेट चित्रपट येत नसले तरी चित्रपटाच्या कथानकात याचा वापर केला जातो. लय भारी, एलिझाबेथ एकादशी, वारी या चित्रपटातून नव्या पिढीला देखील संतांच्या वाङ्मयाचं, संतांच्या शिकवणीचं, वारीचं तसेच पंढरीराईचं दर्शन घडतं. मित्रांनो, या वर्षीची आषाढी वारी काही झालीच नाही. करोनारूपी महा आजाराने सगळं जग पाछडलेलं असताना सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे, देवा पुढच्या वर्षी मोठ्या आनंदाने तुझ्या दर्शनाला आम्ही येतो. आपण देखील रेडिओच्या माध्यमातून हीच देवाकडे प्रार्थना करूयात की ह्या करोनारूपी राक्षसाचा लवकरात लवकर तू समूळ नायनाट कर. धन्यवाद.

0: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंद वाटा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 14 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 206। अलक प्रेमी रसिक श्रोते हो हा द्विशतकी महोत्सव केवळ तुमच्यामुळेच शक्य झाला बरं का। तुम्ही त्या ठिकाणी जी माझ्या पाठीवर थाप कौतुकाची मारली आहे त्याचा परिपाक म्हणजे त्या ठिकाणी प्रयोग क्रमांक 206। अलक प्रेमी रसिक श्रोते हो खरच आपण एकापेक्षा एक सुंदर अलक पाठवता छान छान अलक लिहिता आणि मला त्या सादर करण्याची संधी मिळते यासाठी मी परमेश्वराचे आणि सगळ्या अलककारांचे मनापासून उपकार मानतो। अलक प्रेमी रसिक श्रोते हो आता अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 206 मधील। खरं म्हणजे ज्यांची अलक गेल्याच वेळेला घ्यायची होती पण ती बाजूला राहिली नजर चुकीने आणि ती अलक आहे अलककार विशाल अलका मोहन यादव सातारा। अलककार विशाल लिहितात ती गायली खूप कमी गायली, कुणी म्हणे हिच्यासारखी कुणी म्हणे तिच्यासारखी, कुणी म्हणालं तिला म्हणावं तेवढा वाव नाही मिळाला पण तरीही ती लक्षात राहिली तिने गायलेली गाणी अजरामर झाली अगदी तिच्यासारखी। अलककार विशाल मला खात्री आहे ही अलक तुम्ही नुकत्याच त्या ठिकाणी दिवंगत झालेल्या स्वर्गवासी झालेल्या गायिकेबद्दल सुप्रसिद्ध गायिकेबद्दल लिहिली आहे। अर्थात टीका करणारे तुलना करणारे भारंभार असतात, आपण आपलं काम करत राहायचं आणि असं प्रसिद्ध होत राहायचं। प्रसिद्धी कुणाच्याही एकाच्या दावणीला झुंपलेली नसते, ती सत्ता नाहीये, ती खुर्ची नाहीये, ती फक्त मालकी नसते तर ती त्या ठिकाणी स्वैर असते, ती प्रत्येकाच्या वाट्याला येऊ शकते पण आपण आपलं काम करणं अत्यंत महत्वाचं आहे। अगदी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता आणि तेच त्या गायिकेने केलं म्हणून ती गायिका अजरामर झाली। ऐकूया पुढची अलक जी खरं म्हणजे गेल्या वेळेस ही पाठवली होती पण थोडासा उशीर झाला आणि मग ती अलग बाजूला ठेवली, नाहीतर आपल्याला आई बरोबर मुलाची अलग म्हणजेच बागडे कुटुंबियांची अलग सादर करायला एक वेगळा आनंद मिळतो। नाशिक येथून अलगकार विमेश यशवंत बागडे लिहितात त्याच्या वादाने निर्माण झालेला दुरावा तिने संवादातून मिटवला। वा अलगकार विमेश आईसारखेच तुम्ही संवाद यात बरं का, म्हणजे आईच्या पावलावर पाऊल टाकून अप्रतिम अलक लेखन करताय। अगदी एक दोन वाक्यामध्ये बघा ना, एकीकडे तत्वज्ञान आहे तर दुसरीकडे कथात्मकता आहे म्हणजे कथनात्मक आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यातून आपण कसं निघायचं याचा मार्गही आहे। छोटीशी अलक गोष्ट सांगते मोठी असं मी नेहमी म्हणतो ते अशा अलकमुळेच। अलककार विमेश खूप छान, ऐकूया पुढची अलक। सांगली येथून अलककार अरुणा गर्जे लिहितात आजोबा तुम्ही या वयात एकट्याने प्रवास करता भीती नाही का वाटत तुम्हाला। बाबा रे माझी बायको गेली तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या सोबतच होतो, तरी ती गेलीच, तेव्हापासून मी ठरवलंय घाबरून जगण्यापेक्षा छान जगून मरायचं। तेवढ्यात गाडी सुटली आणि हसत निरोप घेणाऱ्या आजोबांकडे तो बघतच राहिला। वा वा अलककार अरुणा मानाचा मुजरा या तत्वज्ञानाला, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीमध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेला आणि ती ऊर्जा तुम्ही मांडलीत म्हणून तुम्हालाही। खरंच माझा एक कार्यक्रम चालतो जगावे कसे मस्त मजेत आणि त्याची व्याख्यानं घेतो मी जागोजागी। पुढच्याच 27 तारखेला त्या ठिकाणी भाईंदरमध्ये व्याख्यान होणार आहे आणि तेही त्या ठिकाणी सर्व स्नेहीजन आहेत ते स्नेहीजन कोण आहेत? जे वयोवृद्ध आहेत. पण ते वयोवृद्ध कुठे? ते तरुण आहेत. किती सुंदर वाक्य आहे बघा हे. तेव्हापासून मी ठरवले घाबरून जगण्यापेक्षा छान जगून मरायचे. वा अलंकार अरुणा, अप्रतिम, जबरदस्त. आणि बरं का, आणखीन एक गोष्ट मला आठवली, तुमच्या मुलाचीही सांगलीमध्ये अप्रतिम प्रगती चालू आहे आणि तुमचा मुलगा वेगवेगळ्या विदेशी भाषा सांगलीमध्ये शिकवत आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. बघू कधी योग येतो तेव्हा नक्कीच भेटू. छत्रपती संभाजीनगर येथून अलंकार श्री सुहास मिश्री कोटकर लिहितात, अर्थात बऱ्याच महिन्यानंतर आईचे प्रेम. आईने जपून ठेवलेली जुनी वही मुलाला सापडली. प्रत्येक पानावर त्याच्या बालपणीच्या आठवणी होत्या. वाचता वाचता त्याला जाणवलं आई शब्दामध्ये नव्हे प्रेमामध्ये जगत होती. अलंकार सुहास मानाचा मुजरा. बऱ्याच दिवसांनी लिहिलीत तरी मानाचा मुजरा. आणि खरंच आहे, आई जगते ती प्रेमातच. आई प्रेम वेडी असते. आई म्हणजे प्रेमाचा ग्रंथ असते. आई प्रेम ग्राथा असते. आई म्हणजे प्रेमाची कथा असते. आई म्हणजे सगळ्यांची व्यथा समजून घेणारी एक महाकादंबरी असते. वा अलंकार सुहास, खूप छान. ऐकूया पुढची अलंक जी आपल्याला पाठवले वाल्लेकरवाडी चिंचवड पुणे येथून अलंकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन. ती गाडीतून सिग्नलला थांबली होती. एक गरीब मुलगा आला. तिने खाण्याची वस्तू त्याला दिल्या. त्याने घेतल्या नाहीत. पावसाचे चिन्ह दिसत होते. त्याने छत्री मागितली. तिने लगेच छत्री दिली. नंतर अनाथ आश्रमात 40 छत्र्यांचे वाटप केले. वा अलंकार कल्पना, कल्पना न केलेली बरी. कशासाठी असं म्हटलं मी की ही माणूस की ही मानवता किती जणांमध्ये शिल्लक आहे याची कल्पना न केलेली बरी. पण ज्यांच्यात आहे त्यांना मात्र मानाचा मुजरा. छान. ऐकूया पुढची अलक आपल्याला पाठवली आहे. पारगाव तालुका दौंड पुणे येथून अलंकार श्री वाय के शेख लिहितात जात. त्या दोघांचा संसार सुखात चालला होता. परंतु कुठल्याही कार्यक्रमात गेलं की नातेवाईक तिला तिच्या पतीची जात विचारत. शेवटी तिने त्रासून दोघांच्या शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकण्यापुढे काट मारली. अलंकार वायके नेहमीच त्या ठिकाणी तुम्ही फटकेबाजी करता आणि ती सुद्धा त्या ठिकाणी धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारता किंवा वैभव सूर्यवंशी बनता किंवा रोहित शर्मा हिटमॅन बनता अगदी किंग कोहली विराटही बनता. अलक मधली ही सगळी उपाधी तुम्हाला लागू आहे कारण तुम्ही समाजाकडे याच दृष्टीने पाहता आणि तुफान फटकेबाजी करता. मग समोर कोणासाठी लिहायचे त्याचा विचारच नाही. फक्त या अलक मध्ये एक मला शंका आली की दाखल्यावर जातीच्या रकण्यापुढे काट मारली म्हणजे जात संपणार आहे का? जा म्हटलं तरी जात नाही. ती जात नाही का? बर ठीक आहे. ऐकूया पुढची अलक. नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात असहायता. बऱ्याच दिवसांपासून त्याला चप्पल नसल्यामुळे त्याने देवळात चप्पलची चोरी केली. पण एक हरवलेली स्त्रीची सोन्याची रिंग त्याने तत्परतेने स्त्रीस नेऊन दिली. अलंकार स्वप्ना, स्वप्नवत अशी तुमची अलक आहे. आणि खरंच जगाला पुरणारी अशी अलक आहे. म्हणजे चोर सुद्धा किती प्रामाणिक असू शकतो. म्हणजे असं मला आठवतंय की कुबेराने सांगितलं हवं तेवढं धन घे, पण त्या ठिकाणी धन तेवढंच घेतलं गेलं जेवढं गरजेचं होतं. कर्णाने त्या ठिकाणी सगळ्या धनाचं वाटप करून टाकलं. अशा प्रकारची माणसं म्हणजे मी चोराचं उन्नयन करतोय, चोराचं त्या ठिकाणी मी समर्थन करतोय असं अजिबात नाही. पण चोरांनाही मानवता माणुसकी असते. त्यांचाही एक विचार असतो, त्यांचाही आचार विचार ठरलेला असतो, त्यांचं स्वतःचं तत्वज्ञान असतं असं तुमच्या अलकमधून दिसतंय. विरार पूर्व येथून अलंकार चेतन सुरेश सकपाळ लिहितात बाबा या वर्षी मी खूप चांगला अभ्यास केलाय. मी नक्कीच ही प्रवेश परीक्षा पास होऊन काही वर्षांनी मोठी डॉक्टर होणार आणि तुमचं नाव मोठं करणार. पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाली आणि मुलीचे शेवटचे पत्र हातात घेऊन बाबांना मुलीचे ते वाक्य आठवून अश्रू अनावर झाले. अलंकार चेतन खरंच त्या नीटने किती जणांचे नीट नेटके विचार आचार नीट नेटके अभ्यास उधळून लावले. स्वप्न धुळीस मिळवली आणि कित्येक मुला मुलींनी फास आपल्या गळ्यात आवळून घेतला. आपल्या स्वप्नांना आळवत आळवत त्यांनी आपला जीव दिला. अलंकार चेतन तुम्ही वाट फोडलीत, तुम्ही विचार दिलात त्या अलकमधल्या स्त्रीच्या त्या मुलीच्या दुर्दैवाला. ऐकूया धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंड लिहितात
2: गणू पहलवान गावात लय फेमस होता, पण तो आज पहिल्यांदाच कुस्ती हरला याचं दुःख त्याच्या मनाला सलत होतं। तरीही तो मस्त झोपला होता, पण झोपेत स्वप्नात त्याने भूताला कुस्ती हरवलं। सकाळी झोपेतून उठल्यावर भूताला मातीत लोळवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता।
1: अलका श्रावणी, सर्वात प्रथम तुमचं कौतुक, म्हणजे तुम्ही एक वेगळ्या विषयावरची, खरं वेगळ्या विषयावरची असं मी म्हणतोय, भैरू पहलवान की जय नावाचं त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी मी पिक्चर पाहिला होता। माझ्या माहितीप्रमाणे अशोक सराफ असावा आणि अशोक सराफच्या त्या अलक मधला त्या चित्रपटातला प्लॉट आणि तुमच्या अलक मधला प्लॉट हा खूपच साधर्म्य साधणार आहे, तरी वेगळा आहे। आणि तो हरला नाही म्हणून त्याचं कौतुक, म्हणजे हरला असला तरी तो हरला नाही, स्वप्नातही त्याने कुस्ती पाहिली आणि नुसती कुस्ती पाहिली नाही तर त्याने बाकीच्या सगळ्यांना हरवणारी कुस्ती पाहिली। अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच किती सुंदर, किती उमदार, किती दमदार अशा अलक आपण ऐकतोय आणि एकापेक्षा एक व्यक्ती, एकापेक्षा एक सुंदर अलक ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद होत असेल। आता आपण घेणार आहोत अलक ज्या आपल्यापर्यंत पाठवल्यात, जे खरं म्हणजे नियमितपणे पाठवायचे ते म्हणजे आपले अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याण येथून। आणि त्यांनी निखिल म्हणजे स्वतःची विनीता आणि त्याचबरोबर त्या ज्यांना बहीण मानतात अशा मानसी पंडित यांची अलक ऐकूया। अलककार मानसी संतोष मनाली पंडित विले पार्ले येथून लिहितात, बाळा देव कुठे असतो? वडिलांनी विचारले, मुलाने निरागसपणे उत्तर दिले, देव फोटो मध्ये असतो बाबा, म्हणूनच आई तिथून कधीच बाहेर येत नाही। ओ बापरे, अलकर मानसी अप्रतिम, म्हणजे त्या मुलाने केलेलं विश्लेषण, त्या मुलाने त्या ठिकाणी दिलेलं उत्तर अचंबित करणार आहे, थक्क करणार आहे, आणि त्याचं आईवरचं आणि परमेश्वराची असलेली श्रद्धा तर बळकट आहे, मजबूत आहे। तुमच्या अलकला, तुमच्या अलक मधल्या त्या बालविश्वाला मानाचा मानाचा मुजरा, त्या श्रद्धेला मुजरा। अलक निखिल, तुम्हालाही मानाचा मुजरा, कारण नियमितपणे तुम्ही अलक पाठवता आणि नियमितपणे अलक संकलित करून पाठवता। अलक पाठवता आलं नाहीत तर तुम्हाला वैषम्य वाटतं, तुम्हाला वाईट वाटतं। चला ऐकूया, अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याणीतून लिहितात, ती तुझ्या आयुष्यात आली आहे, ती म्हणाली। तो थांबला आणि म्हणाला, हो हो, पण जेव्हा मी कोसळत होतो तेव्हा गर्दीतले आपले चेहरे प्रेक्षक झाले होते आणि तिचे अनोळखी हात माझे कवच। अलककार निखिल, मानाचा मुजरा तुमच्या अलकला सुद्धा, कारण बघा ना, संकटात जो कामी येतो ना तो खरा मित्र। आणि म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामासी येतो, ओळखीचे चेहरे प्रेक्षक झाले, आपले चेहरे प्रेक्षक झाले। अलककार निखिल, तुम्हाला खरंच दैदिप्यमान असं उज्ज्वल भवितव्य आहे, तुम्ही लिहित राहा, वाचत राहा भरपूर आणि अफाट प्रसिद्धी मिळवा, खूप छान। अलककार निखिल यांनी पाठवलेली शेवटची अलक कांदिवली येथून अलककार सौ विनीता कदम लिहितात, जमिनीच्या वाटपानंतर सुपीक क्षेत्र मोठ्या भावाला तर नापीक आणि खडकाळ जमीन धाकट्याच्या वाट्याला आली। अचानक पडलेल्या पावसामुळे खडकाळ जमीन हिरवीगार झाली। या पावसाने दाखवून दिलं की गर्मी कुणाची असो जास्त काळ टिकत नाही। अलककार विनीता, गर्मी की उर्मी आणि दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत। गर्मी जास्त काळ टिकत नाही, त्या खडकालाही पाजर फुटला आणि त्यालाही वाटलं की आपल्या मालकाच्या वाट्याला आलेलं दुःख आपण कमी करूया आणि त्याने ते दुःख कमी करून न्याय दिला, अगदी उचित अगदी योग्य पद्धतीनेच त्यांनी समजावून सांगितलं। आणि हा चमत्कार म्हणायला पाहिजे, या चमत्काराला आपण नमस्कारही केला पाहिजे। अलकप्रेमी रसिक श्रोते, ऐकूया पुढची अलक। पंढरपूर येथील रत्नश्री टोपण्णाने लिहिणाऱ्या अलककार जयश्री शिंदे लिहितात, प्रचंड नैराश्याने ग्रासलेला तो हातात कासरा घेऊन झाडाजवळ आला होता। उंचीवरच्या फांदीवर कासरा टाकताच त्याला लाल तांबडी फुले मनसोक्त झुलताना दिसली। आश्चर्य म्हणजे झाडावर एकही पान नव्हते, अगदी ग्रीष्मातही त्या झाडाने बहरणे सोडले नव्हते। मनाचा निर्धार करून त्याने कासरा खाली खेचला। अलककार जयश्री, मी लवकरच आत्महत्या निर्मूलन समुपदेशन केंद्र चालवणार आहे आणि मला अशा प्रकारचे सकारात्मक विचार खरंच हवेत। तुमच्या कोणाकडे असतील तर ते पाठवा, आणि तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी वाटलं की आत्महत्या करणार आहे तर त्याच्या नकळत त्याचा नंबर मला पाठवा, मी त्याच्याशी बोलेन, त्याचं समुपदेशन करेन आणि आपण एक जीव नव्हे तर एकावर अवलंबून असणारे अनेक जीव आपण वाचवण्याचा प्रयत्न करूया. अलंकार जयश्री, तुमच्या या अलकला मानाचा मुजरा. का मानाचा मुजरा? कारण तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा पेरलीत आणि एक उदाहरण दिलं की त्या झाडाला फुल फळ काहीच नाहीये, म्हणजे झाडाला त्या ठिकाणी पान नाहीये, तो निष्फळ नाही तरी बहरतोय, तरी त्या ठिकाणी तो जगतोय. मग आपण माणसांना तर दोन हात दोन पाय तल्लक मेंदू एवढं दिलेलं असताना आपण का घाबरतो? अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अगदी थोड्या वेळ गाणी लागतात, संगीत लागतं मस्त पैकी आणि त्यानंतर पुन्हा आपला अलगचा कार्यक्रम सुरू होतो. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब हम अपने आप को परमिशन देते हैं ना गुस्सा करने की, तो हम दिन में दो चार बार कर देते हैं। अब जितनी बार हम करेंगे वो संस्कार क्या होता जाएगा, वो संस्कार पक्का होता जाएगा। जैसे सपोज किसी को स्मोकिंग की आदत है तो वो कहते हैं दिन में सिर्फ दो, तो जब तक वो दिन में दो लेंगे वो कभी नहीं छूटेगी, क्योंकि जितनी बार की तो वो आदत क्या होती जाएगी, पक्का। लेकिन अगर अब उन्होंने कहा तीन दिन बिल्कुल नहीं, तो वो तीन दिन में उन्होंने उस आदत को कमजोर करना शुरू किया। तो कोई भी आदत को खत्म करने का एक ही तरीका है सिर्फ, कि उसको कर्म में आने नहीं देना। जितनी बार वो आएगी वो सिर्फ क्या होती जाएगी, स्ट्रेंथन होती जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: प्रेमी दादाजी के श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 14 जून 2026 आणि अलग जरक प्रयोग क्रमांक 206। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार, रुबाबदार, दमदार आणि आशय संपन्न अशा अलग ऐकल्यात। वेगवेगळ्या विषयांवरच्या आशयाची विविधता असलेल्या अलगने तुम्हाला नक्कीच परिपूर्ण केलं असेल, तुमच्या मनाचं समाधान केलं असेल, मनोरंजन केलं असेल आणि आनंदही दिला असेल। अलकप्रिय रसिक श्रोते, खरंच आपल्या अलगकार मित्र एकापेक्षा एक भारी आहेत। जबरदस्त अलग लिहितात, जबरदस्त अलग पाठवतात आणि फक्त एकटेच पाठवतात असं नाही, तर इतरांनाही अलग लिहायला भरीस घालतात, अलग लिहिण्यासाठी कारण ठरतात। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, एक सूचना, अत्यंत महत्वाची सूचना सर्व अलगकार मित्रांनी लक्षात घ्या। बऱ्याच वेळा असं होतं की 15 मिनिटाचा भाग झाल्यानंतर अलगच्या कार्यक्रमानंतर गाणी ऐकायला येतात, संगीत ऐकायला येतं आणि अलगकार मित्रांना असं वाटतं की अरे अरे अरे संपला कार्यक्रम, आपली अलग आता होणार की नाही, पण असं अजिबात नाही। 15 मिनिटाचा ब्रेक असतो, 15 मिनिटानंतर ब्रेक असतो, अल्पशी विश्रांती असते, मग तेवढ्यात तुम्ही गाणी ऐका, मनोरंजन करा आणि पुन्हा अलगची झलक कार्यक्रम पुढच्याच 10 मिनिटांमध्ये सुरू होत असतो। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढेरी आवाज, अलगची झलक तुमचा आवडता।

कार्यक्रम ऐकूया. पुढची अलग अलगकार उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात. वड म्हणाला, मी यावर्षी कुणालाही क्षमा करणार नाही. वटसावित्रीला तुम्हा भगिनीचा मी किती त्रास सहन करू. तुम्ही हळदी कुंकू लावून माझा चेहरा विद्रूप करता, माझ्या पोटाला सुताच्या धाग्याने आवळता, मला जराशी उसंत घेऊ द्या. काही भगिनी माझ्या फांद्या तोडून मला इजा करता, यामुळे माझा श्वास कोंडतो आणि मी कोण? मी कोण तुमच्या पतीचे आयुष्य वाढवून देणारा? मला प्रश्न पडतो, तुम्ही कोणत्या काळात जगता ग? अलकर उपेंद्र, श्रद्धेचा अंधश्रद्धेचा प्रश्न असतो. अर्थात अशा प्रकारची पूजा अर्चा करणं हा श्रद्धेचा भाग आहे. झाडं कापणं ही मात्र नक्कीच अंधश्रद्धा आहे. बळी देणं ही अंधश्रद्धा आहे. पण कुंकू लावणं हा श्रद्धेचा भाग आहे. आणि अर्थात तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत की मी कोण तुमच्या पतीचे आयुष्य वाढवून देणारा, तुम्ही मला विद्रूप करता, हे सगळं ठीक आहे. पण एका कुठल्या तरी एका मानसिकतेतून ते केलं जात नाही. ती परंपरा आहे आणि ती सनातन परंपरा आहे. ती स्त्री टिकवत असते. स्त्रीचा भाबडा विश्वास असतो की वडाला साकडं घातलं म्हणजे सात जन्म हाच पती मिळेल. कारण सावित्रीने दाखवून दिलं की यमाच्या दरबारातूनही सत्यवानाला तिने परत आणलं होतं. म्हणून ही भाबडी आशा तिच्याकडे असते. बाकी प्रत्येकाची दृष्टी ही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची वेगळी असू शकते. अगदी तुम्ही जशी अलग म्हणलेत तशी. ऐकूया अलगकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात. देशप्रेमी, नुकतेच लढाई जिंकून परतले होते सगळे. हसत हसत तिनं स्वागत केलं सर्वांचं. तिची नजर शोधत होती आपल्या पतीला, परंतु सैनिकांची नजर झुकलेलीच. आपल्या बाळाला दाखवून ती म्हणाली, हा आहे आपला भावी देशप्रेमी योद्धा. अलकर शोभा तिला त्या सैनिकाच्या, परमवीर चक्र प्राप्त सैनिकाच्या, त्या देशप्रेमाने ओथंबलेल्या सैनिकाच्या, त्या स्त्रीला, त्या अर्धांगिनीला मानाचा मुजरा म्हणजे चक्क आपला पती दगावलाय, आपला पती गेलाय कामी आलाय युद्धात, देशाच्या कामी आलाय, असं असतानाही तिने अगदी सहज पद्धतीने मुलाकडे बोट दाखवलं आणि हा भावी देशप्रेम योद्धा आहे असं म्हटलं. मानाचा मुजरा. खूप छान. देशप्रेमाने ओथंबलेली आलक आणि राष्ट्रप्रेमाने स्फुरण चढलेली आलक, जबरदस्त. ऐकूया मलेवार गोंदिया येथील अलगकार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार लिहितात. त्याने आपल्या गावचे रस्त्यालगत दरवर्षी 10 वृक्ष असे 10 वर्षात 100 वृक्ष लावले. कोणी त्याला हसत तर त्याला कोणी निरोद्योगी म्हणत होते. यावर्षी कडक उन्हाळ्यात काही प्रवासी त्यांनी लावलेल्या झाडाखाली गाडी थांबवून विसावा घेत असताना पाहून त्याच्या मनाला अतिशय आनंद झाला. अलगकार किशोर कुमार निसर्ग कवी असं नाव शोभतं बरं का. दरवर्षी 10 100 मी म्हणतो हा प्रत्येकाने वसा घेतला असता तर ती वनराई किती खुश झाली असती आणि येणारी लोक किती खुश झाली असती आणि त्या उन्हाचे चटके, घामाघूम शरीर आपल्याला अनुभवायची आवश्यकता झाली नसती. मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. नागपूर येथील वर्षाश्री टोपणाने लिहिणाऱ्या अलगकार सौ वर्षा श्रीकांत गंपावर लिहितात. आयुष्यात सगळं संपलं, आता मला संसार नको, करण्यासारखे काहीच उरले नाही असं म्हणत तिने पुलावरून जीव दिला. पण खाली ती झेलली गेली. कटीथे शिफ्टिंग सुरू होते आणि हिरोईन उडी मारणार असे ठरले होते आणि हिरोईन उडी मारायला घाबरत होती, वेळ घेत होती. तितक्यात तिची खरी उडी कॅमेऱ्यात कैद झाली आणि तिलाच हिरोईनची संधी मिळाली. ओ हो हो हो हो वा, अप्रतिम अलगकर वर्षात जबरदस्त. म्हणजे बघा ना, संधी मिळाली ती अपघाताने, ती जीव द्यायला गेली होती. पण म्हणतो ना आपण, परमेश्वर तारणार आहे मग तिला मारणार कोण? ती तिचा जीव घेऊ शकत नाही, ती तिला संपवू शकत नाही. परमेश्वराने तिच्यासाठी वेगळीच योजना केली आहे. अलगकर वर्षा अप्रतिम, मानाचा मुजरा या तुमच्या असीम अशा योगायोगाला, अप्रतिम अशा तुमच्या कलाटणी धक्का तंत्राला, जबरदस्त. मला प्रचंड आवडली आणि तुमचं खूप खूप कौतुक. आता आरजी जगदीश वळतोय वनगे कुटुंबियांच्या, अर्थात त्याच्या आवडत्या अलगची झलक कार्यक्रमातील कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सदगर पुणे येथून लिहितात. तिने अखंड तेवत ठेवलेल्या दिव्याची वात
कोजळा काढून मंद केली, म्हणजे काजळी काढून मंद केली. त्या मंद तेवणाऱ्या वातीकडे ती शांतपणे पाहत असताना तिच्या मनात विचार आला, नात्यांचेही असेच आहे, गैरसमजच आणि अहंकाराचा कोजळा काढून टाकला तर या दिव्याच्या वातीप्रमाणे नाती तेजोमय होतील. अलक्कर शैलेश काय झाले माहितीये का, म्हणजे अलक्कर मयुरेश यांचा तुमच्यावर वरदहस्त आहेच, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप आहेच, आरजे जगदीश आहेच, कला अलक्कर वैशंपायन तुमच्याकडे स्वतः येऊन गेलेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची दोघांची शिकण्याची वृत्ती जबरदस्त आहे, म्हणून तुम्ही जबरदस्त लिहिता. म्हणजे खरं पाहायला गेलं ते तत्वज्ञान तुम्ही मांडलेत, पण कधी कधी ती कथा झाली ते माझंच मला कळलं नाही. ती वाचता वाचता मला असं वाटलं की ही कथा की तत्वज्ञान, हा प्रसंग की नेमकं काय, पण खरंच अप्रतिम असा नमुना तुम्ही या अलकमधून मांडलात. अलक उत्तम आहे मानाचा मुजरा तुमच्या मांडणीला, तुमच्या तत्वज्ञान सांगण्याच्या पद्धतीला. ऐकूया अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सदगर पुण्यातून लिहितात. अनेक वर्षांपासून परममित्र असलेले त्या दोघांच्या घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर पहिल्यांदाच भरभरून मोहर फुलला. आता मात्र त्या आंब्याच्या झाडाची मालकीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. का कुणास ठाऊक आंब्याच्या मोहराला गळती सुरू झाली, त्या दोघांनाही आपली चूक कळून आली आणि आंबा परत मोहरला. अलककर महेंद्र तुम्हालाही मानाचा मुजरा, म्हणजे सौभाग्यवती ना मानाचा मुजरा दिला म्हणून तुम्हाला दिला अजिबात नाही. तुमच्या अलकमध्ये सुद्धा अप्रतिम असा योगायोग आहे, तुमच्या अलकमध्ये सुद्धा धक्का तंत्र आहे, कलाटणी आहे. तुमची अलक बरंच काही सांगणारी आहे आणि तुमच्या अलकमधून जर म्हणजे वरची अलक आणि तुमची अलक, शैलजा आणि अलककर महेंद्र दोघांच्या अलकची तुलना करायची म्हटलं तर दोघांच्या अलकमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अहंकार गळून पडला पाहिजे तर सुख आपल्या पायाशी नांदत असतं. ऐकूया कोल्हापूर येथील अलककर विद्या कुंभार यांची अलक. बाळा, अरे किती बाहेरचे अन्न खातोस, जरा घरातले पण खात जा, आई काळजीने म्हणाली. काहीच महिन्यांनी त्याला आतड्याच्या विकाराचे निदान झाल्याचे समजल्यावर आधी आईने दिलेला फुकटचा सल्ला त्याला महत्वाचा वाटू लागला होता. अलककर विद्या, आईचा सल्ला मानलाच पाहिजे, आईचा शब्द मानला पाहिजे, आईचा शब्द पडून देऊ नये, कारण आई आपल्या भल्याचं सांगत असते. पण आईने एक फटका दिला असता आणि जर त्याला घरचं खायला लावलं असतं तर मला वाटतं हा प्रसंग टळला असता. पण काही हरकत नाही, आता मात्र तो बरा होईल आणि आईचं नक्कीच ऐकेल. आता ऐकूया अलककार मनादे अर्थात अलकचे महागुरु अलक पंडित होरा पंडित अलककार मयुरे देशपांडे पिंपरी चिंचवडेतून लिहितात. ए हे बघ, मी चावी आणले, आता कुलूप उघडू आणि खूप धमाल करू. एक वेगळाच उत्साह होता. तू काहीच का बोलत नाहीस, काहीच प्रतिसाद आला नाही तसे विचारले. माझ्या मनाचे कुलूप उघडत नाही अजून. अलककार मनादे, तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणालात मी तुमची स्तुती करतो, तुम्हाला खूप चांगलं चांगलं बोलतो, पण मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही. मी चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणतो, जे अलककार चांगली अलक लिहितात त्यांना मी कौतुकाची थाप देतो, ती भले कोणालाही पटू नये तर नाही पटू, अलक मला पटले ना हे माझ्यासाठी महत्वाचं असतं, आणि तोच मुद्दा तुमच्यासाठी माझ्याकडून महत्वाचा आहे. तुम्ही अलकचे महागुरु आहातच, कारण अलक कशी असावी, अलकचं योग्य उदाहरण तुम्ही प्रत्येक वेळेला घालून देता, तुम्ही उदाहरण सांगता, म्हणजे अगदी मी तुमची माफी मागतो, अलककार प्रथम अलककार राजेंद्र वैशंपायन हे जरी प्रथम अलककार असले आणि अलक त्यांनी सुरू केली असली तरी मला वाटतं अलकची उदाहरणं ही लोकांनी तुमच्या अलकमधून जास्त शिकलेत, कारण अलककार राजेंद्र वैशंपायन यांच्या अलक या अगदी समूहावर सुद्धा कधीतरी असतात, तुमच्या नियमितपणे रेडिओवर पण असतात आणि समूहामध्ये पण असतात. आता अलककार मयुरेश या अलकबद्दल मला बोललंच पाहिजे. ही मस्ती ही धमाल कदाचित प्रेयसी आणि प्रियकराची असू शकेल, ही मस्ती कदाचित दोन मित्रांची असू शकेल, ही मस्ती कदाचित बहीण भावाची असू शकेल, ही मस्ती कदाचित त्या ठिकाणी आणखीन कोणत्या तरी वेगळ्या पातळीवरची असू शकेल, कदाचित त्या ठिकाणी विवाहबाह्य संबंधांमधली धमाल असू शकेल, कदाचित त्या ठिकाणी अभ्यासाची धमाल करू असंही असेल, कदाचित त्या ठिकाणी कोणीच घरी नाही म्हणून आपण आता व्हिडिओ गेम मनसोक्त खेळू म्हणून सुद्धा असेल, पण शेवटची दोन वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. माझ्या मनाचे कुलूप उघडत नाहीये, म्हणजे ते संस्काराचं कुलूप जे आहे ते काढून टाकायचंय, फक्त चावी नको, पण संस्कार इतके घट्ट आहेत गळ्यातल्या रुद्राक्षासारखे.
आणि म्हणून तुम्हाला तुमचा गौरव मला नेहमी करा असं वाटतो. या अलकमधून किती शक्यता मांडल्यात मला तर वाटतं मी सांगितलं त्याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याच शक्यता तुमच्या मनात असतील, मला याची खात्री आहे. तुम्ही बिंधास्तपणे मांडा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता, पडताळून मग त्याप्रमाणे बाकीच्यांनाही चांगल्या अलक लिहिता येतील. ऐकूया पुढची अलक. पुसद जिल्हा यवतमाळ येथील पेशाने शिक्षक असलेले अलककार मनोहर गंगाराम राठोड लिहितात, 6 वर्षाची चिमुकली आईला म्हणते, आई पुढच्या गल्लीत जाऊन तुझ्यासाठी तापाची गोळी आणू का? आई म्हणते, नको रे बाळा, तुझ्या एकटीने बाहेर जाण्याने माझ्या छातीतील धडधड आणखी वाढेल. अलककार मनोहर अशा आशयाच्या अलक गेल्या 2 महिन्यापासून बरेच जण पाठवत आहेत आणि मी प्रत्येकाची अलग घेतोय, कारण मला तो विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की 6 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही आणि 60 वर्षाची स्त्री सुद्धा सुरक्षित नाही. मग या राज्यात, या देशात सुरक्षित स्त्री आहे तरी कुठे? 6 वर्षाच्या मुलीबद्दल आईच्या मनात ही धडधड वाढते, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ऐकूया 14 जून 2026 अलगची जलक प्रयोग क्रमांक 206 मधील शेवटची अलग आर जे जगदीश सादर करतोय पुणे येथील अलगकार सौ मनीषा कुमठेकर यांची. मुखवटा. एके दिवशी अंतर्मनाने मुखवट्याला प्रश्न विचारला, किती मुखवटे बदलतोस रे? मुखवटा हसला आणि म्हणाला, हा प्रश्न तू स्वतःलाच विचारून बघ, कारण उत्तर तुझ्या जवळच आहे. अरे तुझ्या मनात आले की मी आहे तो मुखवटा, उतरून दुसरा चढवतो, बरोबर ना? अलककार मनीषा अप्रतिम अलक आहे. मी मानाचा मुद्रा या अलकला देत नाहीये, तरी पण मनोविश्लेषणाच्या पातळीवर ही अलक जबरदस्त आहे. आपल्या मनातलं द्वंद्व तुम्ही अगदी सहज मांडलंय, फक्त थोडस अजून कथेकडे झुकवता आलं असतं, कथेची मांडणी करता आली असती तर अलक नक्कीच चांगली झाली असती. पण खरंच आपण सगळेच मुखवटे वापरतो, आपण सगळेच मुखवट्याच्या जगात जगतो आणि यातून आपण बाहेर पडत नाही असं मांडणारी ही अलक. अलककार मनीषा तुम्हाला खूप चांगल्या अलक सुचू देत, खूप चांगल्या अलक लिहित राहा आणि दर 15 दिवसांनी आता अलक पाठवत राहा. अलकप्रेमी रसिक श्रोते, आरजे जगदीश तुमचा निरोप घेतोय, पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवणीने सांगतोय की 15 मिनिटाचा एक भाग झाला म्हणजे कार्यक्रम संपला नाही. अलकची झलक हा आपला कार्यक्रम किमान अर्धा तास 20 ते 22 अलक आरजे जगदीश सादर करतो. 15 मिनिटानंतर संगीताचा ब्रेक असतो, गाण्यांचा ब्रेक असतो, तो संपला की पुन्हा आपला कार्यक्रम चालू होतो. त्यामुळे कुठेही जायचं नाही आणि आताही कुठेही जाऊ नका. एकापेक्षा एक छान कार्यक्रम पुणेरी आवाज 107.8 FM अर्थात रेडिओ पुणेरी आवाज याच्यावर सुरू असतात. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटता.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। या वर्षी 23 जुलै 2021 रोजी गुरु पौर्णिमा हा उत्सव येत आहे। त्यानिमित्ताने आज आपण या उत्सवाचा मागोवा घेणार आहोत। श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे अतिशय आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस। भारतीय संस्कृती असे मानते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही, म्हणूनच पहिला नमस्कार गुरूंना करावा। गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आपण बघतो। आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। गुरुविना नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार। आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरु। प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला मानाचा मुजरा।

0: नमस्कार, आप उन्हें कथित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा हे हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वपूर्ण पर्व आहे, हे आपण सर्वजण जाणतोच। दरवर्षी हा उत्सव आषाढ पौर्णिमेस येतो। आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी म्हणजेच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा। ज्यांनी महाभारत वेदपुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी किंवा आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात वर्णिलेले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनीच लिहिलेला आहे। मित्रांनो, ज्ञानियांचा राजा ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केलेली आहे। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे किंवा परंपरा आहे। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे। आपण ज्यांच्याकडून विद्या शिकतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपणा सर्वांचा उद्धार होत असतो। अशा ह्या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय। महर्षी व्यासांपासूनच अशी प्रथा रूढ झालेली आहे ती आजमितीपर्यंत। मित्रांनो, आपल्याला आपण कोठेतरी कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेने एक प्रकारची कृतज्ञताच वाटत असते, नाही का? भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या खूप जोड्या प्रसिद्ध आहेत। त्यातीलच काही जोड्यांची गुरु शिष्यांची नावे आता आपण बघूया। शुक्राचार्य आणि जनक, जनक आणि याज्ञवल्क्य, सुदामा आणि सांदीपनी, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन, दौम्य ऋषी आणि

अरुणी, तसेच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी या गुरु शिष्यांच्या प्रेमाची कथा आपण आपल्या मागच्या रंगनवेच्या भागात मित्रांनो ऐकलेलीच आहे। तसेच शिवाजी महाराज हे देखील समर्थांचे शिष्य होते। अशी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतात फार पूर्वीपासून आहे बरं का। मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा आपण पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप नहीं कटाई रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांती पूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेतील काही जोड्यांची नावे ऐकली। आता पुढील भाग। श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली। संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथांनाच आपले गुरु मानले। तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे। गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते। पौर्णिमा म्हणजे शीतल प्रकाश। गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची मोठ्या भक्तिभावाने पूजा प्रार्थना करावयाची असते। तो हा मंगल दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे ज्ञानाची घागर। जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने पाणी उपसताना मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होत नाही। हे सर्वांनी लक्षात ठेवावे। गुरु बिन ज्ञान कहां से लावू, हेच खरे आहे। गुरूंच्या अगाध उपकारात आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपसुकच आपल्या तोंडून श्लोक बाहेर येतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोत्यांनो, हे सर्व संदर्भ आपण सनातन संस्था निर्मित सण धार्मिक उत्सव आणि व्रते या ग्रंथातून घेतले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनेक शाळा विद्यालये आणि महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होतात। वेगवेगळ्या पंथोपपंथातून ईश्वर भक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक ह्या दिवशी आपल्या गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करताना दिसतात। मित्रांनो, शीख धर्मातही गुरु पौर्णिमा या उत्सवाचे विशेष महत्व आहे, कारण शीख धर्मात होऊन गेलेल्या 10 गुरूंचे आपले एक वेगळेच महत्व आहे। शास्त्रात गुरुचा अर्थ सांगितलेला आहे, गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश। म्हणजेच गुरुचा अर्थ असा होतो की एखाद्या माणसाला अज्ञान अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो नेतो तो गुरु। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांतीपूर्वी आपण गुरु ह्या शब्दाचा व्यापक अर्थ ऐकला। श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता राहिलेला पुढील भाग। मित्रांनो, ज्यांना काही कारणाने आपल्या गुरूंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही, ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात आणि श्लोक म्हणतात, गुरु महंत वधुनी राज्य करणे, त्या परीस लौकिक भिक्षा आचरणे, उपातरी सुखा कारणे ते रुधिर भोग जाणावे। एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र तंत्र उपदेश देणारे खूप गुरु भेटतील, पण आपल्या शिष्यास स्वतःची खरी ओळख करून देणारा तोच खरा सद्गुरु होय। ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्री गुरु म्हणून संबोधायचे। एका जनार्दनी पर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर। श्रोत्यांनो, गुरुला अजून एक उपाधी आहे बरं का, आणि ती म्हणजे जगद्गुरु। ह्या पृथ्वी तलावर जे थोर संत होऊन गेले त्यांपैकी आद्य शंकराचार्य, तुकोबा आणि श्रीकृष्ण यांना जगद्गुरूंची उपाधी मिळालेली आहे। श्रीकृष्ण आणि श्रीराम हे देवावतार असून सुद्धा गुरु अंकित आहेत। अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु, जो सकल जीवांस चांगले तेच शिकवतो, सुसंस्कार देतो तो गुरु, सत परमात्म्याची भेट घडवून देतो तो गुरु। परंतु मित्रांनो, सरते शेवटी साऱ्या जगताचे सद्गुरु ठरतात ते निराकार शिव परमात्मा, तेच आम्हा सर्वात्म्यांना भवसागर पार करून तारून नेतात, तेच खरे सद्गुरु, श्रीगुरु वा जगद्गुरु होत। कारण मंडळी, देहधारी गुरु कितीही मोठा असला तरी शेवटी तो देहधारीच। सर्व देहधारी गुरूंनीही त्या निराकाराचीच आळवणी केलेली आहे। सर्व धर्मीय लोकही निराकारालाच मानतात। श्रोत्यांनो, असेही मानले जाते की प्राचीन काळापासूनच विद्वानांनी आपल्या गुरूंकडून संपूर्ण ज्ञान शिक्षण घेतले। तेव्हा गुरु पौर्णिमा उत्सवाच्या वेळी आपल्या उपासनेत दक्षिणा देऊन त्यांनी आपल्या गुरूंचा गौरव केला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यामुळे आजच्या उत्सवाच्या दिवशी अनेक शिष्य आस्थागायत आपल्या गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा देताना दिसतात। आपल्या गुरूंना समर्पित केलेला हा सण म्हणजेच गुरु पौर्णिमा। यातून आपण आपली गुरूंविषयीची श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करतो। श्रोत्यांनो, आज आपण गुरु पौर्णिमा या उत्सवाचा व्यापक अर्थ आणि त्याचा इतिहास जाणून घेतलेला आहे। तर मंडळी, याबरोबरच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या उत्सवाबद्दल आपण घेत असलेली माहिती येथेच संपन्न होत आहे। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।